0: സംഗീതോത്സവത്തിന് ഇന്ന് ചാലപ്പുറം കേസരി ഭവനിൽ തുടക്കമാകും. ആചാര്യ എം ആർ രാജേഷ് ഉദ്ഘാടനം ചെയ്യും. കരമന കളിയിക്കാവിള റോഡിൽ ബ്ലാക്ക് സ്പോട്ട് മുന്നറിയിപ്പ് ബോർഡുകൾ സ്ഥാപിക്കണമെന്ന് മനുഷ്യാവകാശ കമ്മീഷൻ പൊതുമരാമത്ത് വകുപ്പിന് നിർദ്ദേശം നൽകി. മനുഷ്യാവകാശ കമ്മീഷൻ ചെയർപേഴ്സൺ ജസ്റ്റിസ് അലക്സാണ്ടർ തോമസിന്റേതാണ് നിർദ്ദേശം. പ്രധാന വാർത്തകൾ വീണ്ടും. കേരളത്തിലെ മുഖ്യമന്ത്രിയെ സംബന്ധിച്ച് AICC നിരീക്ഷകരുടെ റിപ്പോർട്ട് ഇന്ന് ഹൈക്കമാൻഡിന് സമർപ്പിച്ചേക്കും. തമിഴ്നാട്ടിൽ ഗവൺമെന്റ് രൂപീകരണത്തിലെ അനിശ്ചിതത്വം തുടരുന്നു. പശ്ചിമബംഗാൾ നിയമസഭ പിരിച്ചുവിട്ടു. അസമിൽ അടുത്ത ചൊവ്വാഴ്ച ഗവൺമെന്റ് രൂപീകരണം. രാജ്യത്തെ ഭക്ഷ്യധാന്യ ശേഖരം 604 ലക്ഷം ടൺ കവിഞ്ഞതായി പൊതുവിതരണ വകുപ്പ് മന്ത്രി പ്രഹ്ലാദ് ജോഷി. ആകാശവാണി 90ാം വാർഷികത്തോടനുബന്ധിച്ച് ഇന്ന് ന്യൂഡൽഹിയിൽ മാരത്തൺ സംഘടിപ്പിക്കും. പ്രാദേശിക വാർത്തകൾ കഴിഞ്ഞു. അടുത്ത വാർത്താ ബുള്ളറ്റിൻ 7:25.
1: इयम् आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका ऋचा झा. अथ वार्ताः. केन्द्रीय मन्त्री अमित शाहः अद्य कोलकाता नगरं सम्प्राप्स्यति. तस्य भाजपा दलस्य नवनिर्वाचित विधायकैः सह एकस्मिन् उपवेशने भागग्रहणस्य कार्यक्रमो वर्तते. अस्मिन्नवधौ दलस्य विधायकनेतुः चयनं भविष्यति. पश्चिमबंगालस्य राज्यपालः RN रविः ह्यः पश्चिमबंगालस्य विधानसभां भंगम अकरोत्. राज्यस्य नवमुख्यमन्त्री मन्त्रिपरिषदः च श्वः कविगुरु रवीन्द्रनाथ टैगोरवर्यस्य जयन्त्यवसरे शपथवचनं स्वीकरिष्यन्ति. भारतीय जनता पार्टी इति दलस्य विधायक दलस्य नेतुः चयनम् अद्य कोलकातायाम् एकस्मिन् उपवेशने भविष्यति, यस्य अध्यक्षतां केन्द्रीय गृह सहकारिता मन्त्री अमित शाहः करिष्यति. भाजपा दलस्य सर्वे नवनिर्वाचित विधायकाः अपि तत्र उपस्थिताः भविष्यन्ति इति. केरलं राज्ये AICC इत्येतस्य पर्यवेक्षकैः प्रस्तुत प्रतिवेदनेभ्यः परामर्शानन्तरं नवदिल्ल्यां कांग्रेस द्वारा राज्यस्य नवमुख्यमन्त्री विषये निर्णयस्य घोषणा भविष्यति. KPCC इत्येतस्य अध्यक्षः सनी जोसेफ उक्तवान् यत् ह्यः तिरुवनन्तपुरम् इत्यत्र जातस्य विधायकदलस्य उपवेशने AICC इत्यस्य अध्यक्षाय कांग्रेस विधायकदलस्य नेतुः चयनायाधिकार प्रदातुम् एकः प्रस्तावः सर्वसम्मत्या अनुमोदितः. असौ एतदपि उक्तवान् यत् दिल्लीं प्रत्यागताः पर्यवेक्षकाः स्वीय निष्कर्षान् दलस्य राष्ट्रिय नेतृत्वाय समर्पयिष्यन्ति इति. असमराज्ये भाजपेति दलस्य नेतृत्वयुतम् NDA प्रशासनम् अस्य मासस्य 12 दिनाङ्के निरन्तरं तृतीयवारं शपथवचनं ग्रहीष्यति. भाजपेति दलस्य वरिष्ठनेतॄणाम् उपस्थितौ ह्यः गुवाहाट्यां शपथग्रहणसमारोहस्य सम्बन्धे एकम् उच्चस्तरीयं सज्जतासम्बद्धोपवेशनम् आयोजितमासीत्. उपवेशनानन्तरम् एकं वार्ताहरसम्मेलनं सम्बोधयन् राज्यभाजपाध्यक्षः दिलीप सैकिया संसूचितवान् यत् शपथग्रहणसमारोहं गुवाहाट्याः खानपारास्थलस्य पशुचिकित्सा महाविद्यालयस्य क्रीडाङ्गणे आयोजयिष्यते. असौ उक्तवान् यत् प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अस्मिन् कार्यक्रमे मुख्यातिथिरूपेण सम्मिलितो भविष्यति. वाणिज्योद्योगमन्त्री पीयूषगोयलः नवदिल्ल्यां वाणिज्यविभागस्य उद्योगान्तरिकव्यापारसंवर्धनविभागस्य च अधिकारिभिः सह विचारविमर्शसत्रस्य अध्यक्षतां कृतवान्. सामाजिकसञ्चारपटले एकस्मिन् लिखिते सन्देशे श्रीगोयलः उक्तवान् यत् निर्यातस्य निवेशस्य च वर्धनाय आकाङ्क्षिनिर्यातकेभ्यः अवसरान् उद्घाटयितुं नववैश्विकविपणीनाम् उपयोगाय च एषा चर्चा केन्द्रिता आसीदिति. सञ्चारमन्त्री ज्योतिरादित्य सिन्धिया अद्यारभ्य महाराष्ट्रस्य 2-दिवसीय आधिकारिकयात्रायां भविष्यति. अस्यां यात्रायां प्रैष्यविभागेन सम्बद्धैः प्रमुखकार्यक्रमैः सहैव मुंबई पुणे नगरयोः प्रमुख शैक्षणिक सार्वजनिक कार्यक्रमेषु सहभागिता सम्मिलिता भविष्यति. संचार मंत्रालयेन संसूचितं यत् अद्य श्री सिंधिया महाराष्ट्रस्य मुख्य

0: भाई को।
1: अच्छा अपने भाई को। कैदी शिविर में हरमन का जीवन कैसा था? तड़वरेल हरमन के जीवितम एप्रकारम आयिरुन्नु? वहां उसको कम भोजन और कठिन काम था। തടവറയിൽ വളരെ കുറച്ച് ആഹാരം കൊടുക്കുന്നു, അതോടൊപ്പം തന്നെ കഠിനമായി ഹർമനെ കൊണ്ട് ജോലിയും ചെയ്യിപ്പിക്കുമായിരുന്നു. കാർഖാനമേ കാം കർത്തേ ഭക്ത് ഹർമനെ ക്യാ കൽപ്പനാക്കി? ഫാക്ടറിയിൽ ജോലി ചെയ്യുമ്പോൾ ഹർമൻ എന്താണ് സങ്കല്പിച്ചത്? ഉസിനെ അപ്പനെ ഖർക്കേ പാസ് പാർക്ക് മേ ഖേലിനേക്ക് കൽപ്പന കീതി? അവൻ അവൻ്റെ വീട്ടിനടുത്തുള്ള പാർക്കിൽ കളിക്കുന്നതാണ് സങ്കല്പിച്ചത്. ഉസിനെ അപ്പനെ ഖർക്കേ പാസ് പാർക്ക് മേ ഖേലിനേക്ക് കൽപ്പന കീതി? തേക് ബാർ ഫിർ ഹർമൻ കിത്തനെ സാൽക്കാ ബച്ചാ ഥാ?
0: 11.
1: यस, और हरमन ने किसको कसकर पकड़ लिया था?
0: भाई को।
1: जी अच्छा, माम ने क्यों हरमन को भाइयों की ओर थकेल दिया? अम्म എന്തിനാണ് ഹർമനെ സഹോദരന്മാരുടെ നേരെ തള്ളിവിട്ടത്? അപ്പൊ യുദ്ധക്കെ സമയം പുരുഷ ഓർ സ്ത്രീ കെ ലിയ അലഗ് അലഗ് ക്യാമ്പ് ഥേ, ഇസിലിയെ മാം നെ ഹർമൻ കോ ഭായിയോ കി ഓർ ധക്കേൽ ദിയാ ഥാ. तो परीक्षा में सवाल पूछेगा युद्ध के विरुद्ध संदेश देते हुए पोस्टर तैयार करना. तो उस पोस्टर में लिखने युक्त तीन वाक्य मैं आपको अब बताता हूँ. याद रखना, युद्ध की भीषणता से बचे, युद्ध से सर्वनाश, युद्ध को ना कहे, हमें शांति ही चाहिए. तो युद्ध के विरुद्ध संदेश देते हुए एक पोस्टर तैयार करते समय आप इन वाक्यों को याद रखना. तो दूसरा एक सवाल है, हरमन के चरित्र पर एक टिप्पणी लिखे. हरमन डे कैरेक्टर, हरमन के चरित्र, चरित्र शब्द का अर्थ अंग्रेजी में कैरेक्टर है, यानी हरमन डे स्वभावते कुरिच्च ओरु नोट तैयाराक्का, ओरु कुरिप्प तैयाराक्का. तो आराधना, आप बता सकती है हरमन के बारे में?
0: हाँ जरूर. जब हरमन 11 साल का था, उसे जीवन के गंभीर परिस्थितियों का सामना करना पड़ा. उसे अपनी माँ से बिछुड़कर कैदी जीवन जीना पड़ा, इसलिए बचपन से ही वह बहुत अनुभवी हो गया था. पर वह बहुत भावुक भी था. उसे हमेशा अपनी माँ की याद आती रहती थी. वह आशावान था. वह सपने में माँ से मिलता है. हरमन कैदी शिविर से बाहर आकर भी निरंतर परिश्रम करता रहता है. वह स्वयं आत्मनिर्भर बनने का श्रम करता है, पर अपनी भावुकता के कारण अपने अतीत के बुरे अनुभवों को वह भूल नहीं पाता है. निरंतर अध्ययन करते रहने से उसे अमेरिका में नया जीवन जीने का अवसर मिलता है. वह अपनी परी लड़की को भी नहीं भूलता है. वह लड़की है, उसे कैदी शिविर में रोज सेब देती है. उस लड़की के प्रति वह अपनी कृतज्ञता भी व्यक्त करता है. इस तरह हम देख सकता है कि हरमन का चरित्र सद्गुणों से भरा हुआ है.
1: अच्छा, हरमन के चरित्र पर टिप्पणी लिखे, उसका जवाब आपने सही ढंग से, बहुत अच्छा उत्तर आपने दिया था. मैं भी एक बार और बताता हूँ. हरमन 11 साल का बच्चा था, हमेशा माम के पीछे चले हरमन युद्ध के समय कैंप में आया है. वह माम का प्यार और दुलार चाहता था. अपने भाइयों के साथ वह कठिन काम कर अपने भूख सहकर वहां रहता था. बाढ़ के पार की लड़की ने दिए सेब की याद बड़े होने पर भी उसके मन में था. जवान बनकर न्यूयॉर्क में नया जीवन बिताते वक्त भी हरमन के मन में पुरानी यादें थी. हरमन 11 വയസ്സുള്ള ആൺകുട്ടിയായിരുന്നു. എപ്പോഴും അമ്മയുടെ പിറകെ നടന്ന ഹർമൻ യുദ്ധസമയത്ത് ആണ് ക്യാമ്പിൽ വന്നത്. അവൻ അമ്മയുടെ സ്നേഹവും വാത്സല്യവും ആഗ്രഹിക്കുന്നുണ്ടായിരുന്നു. തന്റെ സഹോദരന്മാരോടൊപ്പം അവൻ കഠിനമായ ജോലി ചെയ്തും വിശപ്പ് സഹിച്ചും അവിടെ കഴിയുന്നുണ്ടായിരുന്നു. വേലിക്കപ്പുറത്ത് നിന്ന് പെൺകുട്ടി നൽകിയ ആപ്പിളിന്റെ ഓർമ്മ വലുതായപ്പോഴും അവന്റെ മനസ്സിലുണ്ടായിരുന്നു. യുവാവായി ന്യൂയോർക്കിൽ പുതിയ ജീവിതം നയിക്കുമ്പോഴും ഹർമന്റെ മനസ്സിൽ പഴയ ഓർമ്മകൾ ഉണ്ടായിരുന്നു. तो इसी के साथ हमारी आज की कक्षा हम इधर समाप्त करते हैं.
0: धन्यवाद अध्यापक जी.
1: धन्यवाद.
2: हिंदी പാഠമാണ് കേട്ടത്. പഠിപ്പിച്ചത് ക്രൈസ്റ്റ്നഗർ പബ്ലിക് സ്കൂൾ മാറനല്ലൂരിലെ അധ്യാപകൻ ശബരിനാഥ് വി പി. പഠിച്ചത് നീല നായർ എസ് വി, ആരാധന അനിരുദ്ധ്.

0: സമയം 6 മണി കഴിഞ്ഞ് 19:50 ആകാശവാണി തൃശൂർ. ഇനി 6:20 സംസ്കൃതത്തിൽ വാർത്തകൾ കേൾക്കാം. ഡൽഹിയിലെ
1: ഇയം ആകാശവാണി. സമ്പ്രതി വാർത്താഃ ശ്രൂയന്താം. പ്രവാചകഃ പുനീത ത്രിപാഠി. आदौ मुख्य वार्ताः. वरिष्ठः भाजपा नेता सुवेन्दु अधिकारी भाजपा विधायक दलस्य नेता निर्वाचितः. सः पश्चिम बंग प्रदेशस्य प्रथमः भाजपेति दलस्य मुख्यमंत्री भवितुं सज्जः अस्ति. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सोमनाथ मन्दिरं भारतस्य दृढतायाः, एकतायाः, सभ्यतायाः च बलस्य कालातीतं प्रतीकत्वेन वर्णितम्. डीआरडीओ तथा भारतीय वायुसेनया स्वदेशीयस्य ताराग्लाइड